0: ती मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गार्ड दिवे ही एफएम दिवे ही नायक
1: राजेंद्रना

0: No de ke megahertz de FM mi gadi ga kuri mi genda ni tea time request o mi show gadi mi han mi wani hatr gadi hata vis minute inga fa bas gadi baya hame mi yat ge mi show vis kuri genda na show ga mi ha sa mu mi wa ga da kalani na not ko fa ba bring ge tere ba bring ka assalam alaikum hawa
1: wa alaikum salam
0: ki nen halo
1: yo ara ranga
0: ha da du he kolla fe ti ba veri wi
1: ara
0: busy busy ko ti uleni e kala dost dost sanna ne do
1: Me dus duty.
0: Who could go with?
1: Ah,
0: of do I have a snitty though, Mihara him? We
1: have tagged my do have this media half tag is dear me half tag. I'm a thing, fan can do name Waramunda.
0: Visara Tatikola?
1: Ah, Kudako.
0: Kudako Visare.
1: Ah, me do Kudako Vehila for Miharoti Banako.
0: Tihiri then at this duty get up.
1: Chica restaurant. A
0: yakalechi tayar kura restaurant.
1: Tahuna nekaleche.
0: Kina den Dani Bahuga. Sankal do Vantava.
1: Ah, Sankal, then he's Avakan no den Waramunda Gumavati of Gotham. Bahuga Sufia Dernata.
0: Oh, Ekamaku, Wagut Salamat and Wet Sankal Gadiame. Then Majakol and I rock at all.
1: I don't know if I'm a family.
0: ए बोएतो ए वर्ग द गुळु में केनुंगे हेम वीमा
1: आय रादो कर विया में गुळु मक बदले नन
0: मिसाल जे हाले वे वर्ग के गुळु में तियो ती दो मिहारो रट्टे ही रहो में तेरी कम दो
1: या गिनता उने हव हव मम दुनी उने रस गुना ए हव मेंगे देवन फैमिली
0: हां हां ए हावस गुळु बदही दो रंगल रंगल
1: होम में कमे कुरे सबन उला नु कुरान
0: Kita minute ke da tu redden ti bahu kai hisaba
1: den ge karing ehn tandanam madukuram gadiyan iru varu naga
0: ehn ta samad to akus nuda nuda meti rashaka
1: ehn wi wi bunen samam kari anta se bunen
0: to ehn wi bunu inge to eha boda kammi buni onna ne gote vese ha boda kanu inge
1: ehn wi wi bunen anna se tu aga idunge pati
0: ebe aslo es
1: tua konte na me
0: den ti ti ti fanara mi hun ha metta ka jama vanita nuniya mu ekta ka jama
1: mi hun arani ek point ta mi hun ge kari ga hun na bus stop ta e tantanu arani arage emmen hama van
0: re
1: ga fa emmen
0: e ara bahaka gulafa bunani do mi veni bahaka she mi ri ni kunna she do
1: me sa ja ka 6:30 ki bahang aran na bunani 6:30 ki bahase ti manna me ara nem me ara as de ha badani eta ratte ku mita kare hunna ne ge hin kujje de me na kare yaddan de ha bayani na me no e na kujja ya de mi hisabun ara em men join kurani
0: e to ha a e rang ha de anna iruga ve sama e hama e bahang ara ade vene nun do em men ikko barabar ehma gadien har veje dina yadanya gamus jehne ami first kadi ba hai jahala ha ken hai rang ara
1: no 6:30 ga dani go sa den kala gen 8:30 ga bahang ara lagen as okay wa
0: ehma ni do honir du stan je tama sakato
1: ah dan je
0: para busy do ekam rangalo den ti hem wagut he dane he da kolna manai la ki do wagut ho dage
1: ratte hinna bas denje na ila bas denje na de hava nees ke kudami ha karyam me har dani ga se me ena saka vajja ngule ule da fa ena daira balan hava ke da bas choko choko kiyani adi rangala ba kenna tu ko ba he choko ha yes tu datte ke datta nu ke tu kiyani
0: ha ha
1: कि अपना चोको कोबा है
0: एक माने की चॉकलेट कोबा है ना चॉकलेट के नाम है ये रंगालो इंगे आयला कि तिहें हम ती गुलुन तिहें ओन्नान कम समा में उम्मीद करन हिंगा लवा जा
1: इरादा तो रेवी
0: कौन को जक हास कोलानी
1: अडवा उदे हास कुरिन ना बगे फरात हास को इना अरगिना हुन्ना ना अडवा
0: एहन दो इना मैसेज बस कोन्नु लाइकम
1: इना वरा अडवा हाने देतरे देतरे इना वरा हास को बगे फरात
0: ओके एहन भी मतलब जहा देना इंगे ವರಬಡ ಶುಕ್ರಿಯಾ ವಾಕಿ ವೇಲಾನ ಇಂಗೆ ತಿಹೆಂ ಬಿಜಿ ಕೊ ಮುಳೆ ಮುಂ ವಿಸ್ ಬಾವಿರ ವಾತಿ ವರ ಉಫಾ ವೆಜ್ ಅವ್ವಾ ವಾಮಾನೆ ವಾಕಿ ವೇಲಾನ ಇಂಗೆ ಬಾಚ ವಿತ್ತು ವಾ ಕೇದೆ

0: el navei e kamaku a ade. A beating. ಲವತಾಕಿ ನುಣಿಮೆ ವಾಹಕತಕ್ಕೆ ಈ ವಾಹಕತ ಮಿಹಾರು ಆ ಅಡಕ ಆ ರೂಹಕಾಯ ಎ ಫೋರಿಯಾ ಎ ಜೋಶ್ ಗೆಂಗುಸ್ತಿನಿ ಮುಳಿಂಗ್ ಎಹೆನ್ ದುನಿಯಾಕ
1: दिवाळी ऐसा क्या वाईट तू जाऊन उठन बिटन लावून ये की तू तेरे भाई के राडे नहीं देख तू इधर कच्चे तू
0: हाँ वो अधे रिमिक्स की बदले नो एक हम को लवे के नस्ते आ देरु में को में हो मत वही के मिंदर दे चाहर

0: 이 꿀음의 야속이 아닌 게. 아이! 애건들 나는 이리 소리를 보고 나갈 생각했어.
1: 저 말아 내가 눈물
0: 쓰겠지. 아, 내가 나 말 눈물 쓰인다 라멘가
1: 뭐 이게. 어, 너무.
0: 오케이, 누워 봐라, 봤어. 오케이, 누워봐라, 봤어.
1: 오케이.
0: 알바다.
1: 알바다.
0: 파샤기, 게임만 해, 파샤기.
1: 알바다, 파샤기네.
0: 에카니 울마.
1: 에카니 울마. 수란제.
0: 알바다,
1: 오키야메.
0: 나갈 거인.
1: 소리.
0: 에키.
1: 에키가
0: 와시마샤 에키비스 요티도 메인고타 라야게 라우타비스 라야 에카도 키에도 바이 파르샤 호 맘미 바스타 데니 시다 하마 에 라와 키우 밤 베게 에카 무 고헨 논 덴 아넨 헤 미베 미 샤호 보니 베네 네 마랑 운도 부 바이 케 라
1: 운다 구네
0: 에메 운도 부 베도 미 라야 네 미 दिवे ही फरनाणों के तेरे मी लव क्यों तेरे के तेरे हम शाहुं इंगे कमे मी राया है कि हम अशफा के वारा बड़ो फैन ने अशफा के मासे के तंग हम आडवा हा अशफा या एकी का शाहुं ये वनी फुरतम फार मी रेडियो एक गेम शो एक अंगन ने बस वीवेस मी राया अशफा या एक कोंगन ने जे हेती कम मी लफा कुरे बुड़े गोतुंग ए दो होंगे अशफा आ दे दो ए यगिन बस ए वरे यगिन को मी कोलंग आई है मी अशफा के फैन ने दो असुते
1: वारा बड़ो फैन ने यस
0: मेरा बड़ फैन है क्या हिसाब कौन लवेंग अडो हाफ आ मी हा द कुड़दान फड़नाने के हम आई वांट टू बी लाइक हर ए रिएक्शन ने अशफा के कौन लवेंग अडो हाफ
1: कुरी हा आते स्पेकार को लिए
0: एलो एलो ओके ए शहो के सर कमदा लवे के हम मी आ देन अशफा या को अन हम बुना कम बाणम मी गेम शो एक ग ಬೇರೆ ಬೇರೆ ಜೆದೆಂ ಕೊಂ ಫಣ್ಣಾಣ ಕೈಕೀಗ ಎಮ್ಮೆ ಮಸೆಕ್ಕೆ ಕೊಲ್ಲಂ ಬೇನು ಮಣಿ ಲವ ಕ್ಯೂನ್ ತೆರಿಂಗೆ ತೆರೆ ರಾಜ್ಯಗೆ
1: ಲವ ಕ್ಯೂನ್ ಫಣ್ಣಾಣನು ಏಕ ಮೇ ಸಿಂಬಲಿಕ್ ರೆಕಾರ್ಡ್ಸ್ ಆಯ್ಕ ವರ ವರ್ಕ್ ಒಲ್ಲಾ ಹಿವ್ವೆ
0: ಸಿಂಬಲಿಕ್ ಇವರ
1: ತಫಾತು ಸ್ಟೈಲ್ ಗೆ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಕೆ ಐ ವಾಂಟ್ ಟು ಟ್ರೈ ನ್ಯೂ ಸ್ಟೈಲ್ಸ್ ಆಫ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ರಾಯ್ ಆಮ್ ಕೊಕ್ಕಿ ಅವಳೇನಿ ಹಮ ಕ್ಲಾಸಿಕ್ madu mathiri love song so then change kan I want to try ekala style of
0: bodang asu ekala love taka dahi bani try kollam bani
1: like try kollam at this
0: okay em symbolic records ke love to ke tere raayan em kamuda ni kollave pa em elava jahal de me olene aslo
1: kollave
0: inga raaya kamuda
1: asta ke me
0: okay ಏ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲವ ನೆತ್ತಿಜ್ಜಯ್ಯ ಮರಾಯ ಕಮದಿ ಎದ್ದಿತ್ತೆ ಫಣ್ಣಾಣು ಎಕ್ಕೋ ಪರ್ಫಾರ್ಮ್ ಕೊಫೆನಲ್ಲವೇ ಅಶ್ವಾದಿ ಸಿಂಬಾಲಿಕ್ ರೆಕಾರ್ಡ್ಸ್ ಎಕ್ಕೋ ಪರ್ಫಾರ್ಮ್ ಕೊಫೆನ್ಲವೇ ಶಹುಮೆ ಜಹಾಲ್ದೇನೆ
1: ನೋ